अड़सठ तीर्थ जे नावह उतरै नाही मैल, जिन पट अंदर बाहर गुदड़ते भले संसार, तिन्ह